0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा

0: त्रिवेणी संगम।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेलँड बिल्डिंग, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
9: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
10: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
11: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
12: जरूर सुनिए पिटारा। इस कार्यक्रम के प्रायोजक है AISSMS पुणे, अ प्रीमियम हेरिटेज ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स।
13: हर बुधवार शाम 7 बजे सुनिए जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
14: सतारी से बोल असोत
15: के मंजुळ बासरे,
14: शततारांची संतूर असो
15: के मंगल सनई,
14: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
15: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
16: श्रोते हो, आपण ट्यून केलंय पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुद्धा। आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:35 रामचरित मानस आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद झालेत. आता ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्म

0: सुकौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
1: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
0: संपर्क 97664125533।
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
3: या वर्षीचा श्री गजान्त लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या, त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच। या अंख्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळ बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे। फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या 5व्या अध्यायातला हा 22वा श्लोक, याचा अर्थ असा, हे अर्जुना, इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या संयोगातून मिळणारे जे उपभोग आहेत ते दुःखाचंच मूळ होत, कारण त्यांना आदी आणि अंत आहे, ते अशाश्वत आहेत। म्हणून ज्ञानी पुरुष आपल्या इंद्रियांच्या उपभोगात रममान होत नाहीत। या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, विषयातील जे भोग ते दुःखासची कारण, येती जसे तसे जाती, विवेकी न रमे तिथे। सर्वसामान्य माणसेही कमी अधिक प्रमाणात ऐहिक सुख भोगत असतात। त्यांच्या सुखात आणि आत्मज्ञानी योगी पुरुषाच्या सुखात कोणता फरक आहे ते भगवान आपल्याला या श्लोकात सांगतात। आपण सर्वजण बाह्य विषयांचा उपभोग इंद्रियांच्या माध्यमातून घेत असतो। अनुकूल वेदनीयम सुखम, इंद्रियांना अनुकूल म्हणजे आवडणारी गोष्ट मिळाली की आपल्याला सुख मिळतं, आणि प्रतिकूल म्हणजे न आवडणारी गोष्ट मिळाली की दुःख होतं। या श्लोकाचं विवरण करताना पंडित सातवळेकर सांगतात, सगळे भोग संस्पर्शामुळे उत्पन्न झालेले आहेत, पण या स्पर्शाचेही भेद आहेत, स्पर्श, संस्पर्श किंवा सुस्पर्श आणि कुस्पर्श। वाईट किंवा दुःखदायक स्पर्शाला कुस्पर्श असं म्हणतात, आणि उत्तम सुखदायी स्पर्शाला संस्पर्श किंवा सुस्पर्श असं म्हणतात। माणसं जी फसतात ती सुस्पर्श किंवा संस्पर्शातच फसतात। म्हणून या श्लोकात सांगितलंय की जे भोग उत्तम स्पर्शांनी प्राप्त होतात आणि त्यांच्यापासून ज्या सुखाचा अनुभव येतो असं लोक समजतात, ते सुख खरं नसून दुःख वाढवणारं सुख आहे। यासाठी त्या भोगात गुंतणं योग्य नाही, कारण या भोगांना आदी आणि अंत असतो। म्हणजेच हे भोग क्षणभंगूर आहेत, अशाश्वत आहेत, आणि जे जे अशाश्वत आहे ते दुःखाचं मूळ आहे असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत असल्यामुळे शहाण्या माणसांनी इंद्रिय भोगांच्या मागे जाऊ नये। सुस्पर्शानी संस्पर्शानी सुख कसं मिळतं याचा अनुभव प्रत्येक माणसाला आहेच। ज्यावेळी थंडी लागते त्यावेळी गरम कपडे सुखकारक वाटतात, पण थंडी संपली की तेज गरम कपडे नको वाटतात, सुखकारक वाटत नाहीत। आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत त्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांचा एक एक विषय आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध। या पंचविषयांपासून आपल्याला सुख मिळतं, पण कधी आपल्या मनात इच्छा निर्माण झाली की त्या इच्छेनुरूप

तो विषय प्राप्त व्हायला हवा. इच्छा नसताना तो विषय समोर आला तर आपण त्या विषयाकडे लक्षही देत नाही. इंद्रियांनी विषय अनुभवताना त्यामागे मनाची साथ हवी तरच सुख मिळतं. एखादी वस्तू विषय हवा तो न मिळता दुसऱ्याला मिळाला तर आपल्या पदरी दुःख येतं. एकाच विषयाचं सतत सेवन केल्याने पुढे पुढे सुख होईना असं होतं. म्हातारपणी इंद्रियांची शक्ती कमी होते आणि या इंद्रियांकडून पूर्वीसारखं सुख मिळत नाही. विषयभोगातून मिळणारं सुख उत्पन्न होतं आणि संपतं. पण अशा या विषय सुखांच्या प्राप्तीसाठीच आपण नेहमी प्रयत्न करत असतो. हे विषय कसे आहेत? विषहा यहा सहा विषयाः. जे विषासारखे आहेत नवे जे विषच आहेत असे हे विषय. कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग यांना एक एक विषय बंधनात टाकतो. हरिण संगीताला शब्दाला भूलत आणि शिकाऱ्याच्या तावडीत सापडत. हत्तीणीच्या स्पर्शाच्या मोहाने हत्ती स्वातंत्र्य गमावतो. पतंग तर दिव्याच्या तेजाला रूपाला भुळून दिव्यावरच उडी घेतो आणि आपलं जीवनच संपवतो. मासा गळाला लावलेल्या आमिषाला रसाला वश होऊन मृत्यूलाच मिठी मारतो आणि कमळाच्या सुगंधाने वेडा होऊन भृंग कमळातच अडकून पडतो. पंचविषयातला एक एक विषय अधपतनाला पुरेसा आहे आणि माणसाजवळ तर हे पाचही विषय आहेत. मग माणसानी या विषयांपासून किती जपून राहायला हवं? जर हे विषयांपासून प्राप्त होणारं सुख अनित्य आहे तर मग नित्य सुख कोणतं? सुखाचे दोन प्रकार आहेत. पहिला विषयांपासून मिळणारं सुख आणि दुसरा विषयांना सोडून मिळणारं इंद्रियातीत असं सुख. विषयांपासून मिळणारं सुख विषयांच्या अधीन असतं म्हणून ते सुरू होतं आणि संपतं. पण आत्म्यातच मिळणारं इंद्रियातीत सुख याला कोणत्याही बाह्य साधनाची गरज नसते त्यामुळे ते अखंड सुख आहे. विषय सुख हे दुःख उत्पन्न करतं पण आत्मसुख हे कोणत्याही प्रकारच्या दुःखाला कारण होत नाही. अज्ञ लोक हे विषय सुखाच्या पाशात बद्ध होतात पण ज्ञानी माणसं निजानंदात मग्न होतात. हे विषय सुख म्हणजे सुखाची खोळ पांघरून आलेलं दुःखच असतं. या विषयांपासून मिळणाऱ्या सुख दुःखाचं मूळ कसं आहे याविषयी पंडित सातवळेकर सांगतात. योग्य खाण्यापिण्याने सुख मिळतं. अर्थात हे सुख विषयांपासून मिळणार आहे. या सुखाच्या लालसेने जीव रसास्वाद घेण्यासाठी अधिकाधिक आसक्त होते. मला विशिष्ट रसाचे पदार्थ अधिकाधिक मिळावेत या दृष्टीने माणूस त्या रसयुक्त पदार्थांचा अधिकाधिक संग्रह करण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट जिभेची तीच सर्व इंद्रियांची. माझ्या आवडीच्या वस्तू वा पदार्थ मलाच मिळावेत, इतरांना ते मिळू नयेत या स्वार्थ बुद्धीने तो इतरांना त्या विषयांपासून दूर ठेवतो आणि म्हणूनच समाजात द्वेष वाढवतो. अशा प्रकारच्या द्वेषाने समाजात कलह निर्माण होतो. यामुळे दुःखच वाढतं. या कलहामुळे व्यक्तीप्रमाणे समाजाची ही पुष्कळ हानी होते. यासाठी या दुःखकारक अशा विषयोपभोगात ज्ञानी लोक अडकतच नाहीत. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून जन्मलेले हे विषयोपभोग त्यांच्या संस्पर्शाने सुस्पर्शाने आपल्याला फसवतात, मोहात पाडतात. त्या भोगांची सवय लागते, त्यांचं व्यसन होतं, त्यांचे परिणाम दुःखकारक असतात. शिवाय यातून आपल्याला पराधीनता प्राप्त होते. लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर या बाबतीत सांगतात, हे विषयोपभोग असे अनर्थकारक आहेत म्हणून ज्ञानी मनुष्य असल्या सुखात रममाण होत नाही. मात्र ज्ञानी लोकांनी ही सांसारिक सुख टाळण्यासाठी संसार सोडून संन्यास घ्यावा असा भगवंतांनी उपदेश केलेला नाही. अर्थातच असली सांसारिक सुखदुःख आली आणि गेली तरी त्याची पर्वा करू नये हाच उत्तम मार्ग आहे. ती सुखदुःख टाळण्यासाठी त्यांच्यापासून पळून जाणं हा खरा मार्ग नव्हे. म्हणून सर्व सुखदुःखांचं मूळ जे कामक्रोध, त्याचा तडाखा या संसारात राहूनच सोसावा आणि त्याच्याशी टक्कर देऊन विजयी व्हावं हेच श्रेयस्कर. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, एरवी विषयी काही सुख आहे हे बोलण्याची सारीखे नोहे, तरी विद्युत स्फुरण कान पाहे जगा माझी. आत्मज्ञान प्राप्त करून त्याच्या शाश्वत सुखात राहण्याचा प्रयत्न न करता विषय सुखात कृतार्थता शोधायची म्हणजे अंधारात दिवे वगैरे लावायची खटपट न करता वीज चमकून प्रकाश पडेल याची वाट पाहायची. शाश्वताचा आधार घ्यावा लागतो हे सांगताना ज्ञानदेव सांगतात, तीन मजली घर न बांधता ढग येतील त्याच्या सावलीत सुखाने राहू असं शहाणे म्हणणार नाहीत. विषयांपासून आपण दूर का असावं हे सांगताना माऊली ज्ञानदेव एक सुंदर दाखला देतात. हे असो आघवी बोली सांग पा सर्प फण

राणीची सावली ती शीतल होईल केतुली मूषकासी. एक उंदीर सावलीच्या शोधात उन्हातून पळतोय, पण सावली सापडण्याचं नाव नाही. शेवटी एकदा सावली सापडते. उंदीर त्या सावलीत जाऊन बसतो, सुखावतो. ही कशाची सावली आहे म्हणून तो पाहतो, तर ती सर्प फण्याची सावली असते. उंदराला ही सावली कितपत सुखकर वाटेल. विषय सुखाची सावली ही अशी असते. शेवटी ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण मुखाने अर्जुनाप्रमाणे आपल्यालाही सांगतात, हा विषय संघ खोटा आहे या वाटेनी न जाणं श्रेयस्कर आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक केवळ इंद्रिय सुख म्हणजे क्षणिक आनंदाच्या मागे धावणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी एक अलार्म आहे. ज्या ज्या क्षणभंगूर ठरणाऱ्या सुखांपाठीमागे आपण पळतो, ती पुढे दुःखालाच जन्म देतात. साधं उदाहरण घेऊ. केवळ मोबाईलवरची रील्स किंवा व्हिडिओ बघण्यासाठी आपण रात्री जागरण करून ते बघत बसतो. काही वेळाने डोळ्यांवर ताण येतो आणि या क्षणिक आनंदालाही आपण कंटाळून झोपून जातो. यातून मिळणारा आनंद क्षणिकच आहे, पण डोळ्यांना होणारा त्रास आणि झोप न झाल्यामुळे होणारा त्रास, हे दोन्ही त्रास घेऊनच आपला दुसरा दिवस उजाडतो. ज्याला हे क्षणभंगूर आहे हे समजतं, तो झोपेच्या वेळी झोपच घेतो आणि प्रसन्न मनाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो. खरं सुख हे अविवेकी वागण्यात नाही तर विवेकी कृतीत आहे हे सतत स्वतःला समजवायला हवं.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं ममता जोशी यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ देणं पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672। श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत।
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:20 झाली आहेत। आता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता. आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी कालही संसदेत गदारोळ केला. त्यामुळे कामकाजात व्यत्यय आला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंबंधीचं सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून 37 करण्याची तरतूद यात आहे. न्यायव्यवस्थेतील सुधारणांच्या प्रक्रियेत हे विधेयक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे

0: घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं वाद लवकर निकाली काढणं तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयवदानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबविलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावले सावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा

0: भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणा पलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच दूरदूरचे भाविकही गंगा स्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफनसारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशाह आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ. कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता. आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

left, right, left, right, right turn. Left, right, about turn.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 आणि 10 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: किशोर कुमार यांच्या स्वरातलं कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार इंदिवर यांचं हे गीत होतं सच्चा झुटा या चित्रपटातलं. 1970 मध्ये विनोद दोषी निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित हा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट. यामध्ये राजेश खन्ना यांचा डबल रोल होता आणि त्यांच्याबरोबर मुमताज आणि विनोद खन्ना देखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा मनमोहन देसाई यांच्या पत्नी जीवन प्रभा यांनी लिहिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट घोषित करण्यात आला आणि त्या वर्षातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं बरं का. आणि इतकंच नाही तर 1971 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सच्चा झूठा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीत होतं कल्याणजी आणि आनंदजी यांचं, तर गीतकार होते इंदिवर. मंडळी, या चित्रपटात आधी शशी कपूर यांना काम करण्याबद्दल विचारलं होतं, पण अभिनेत्री मुमताज या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम करणार असं कळल्यावर शशी कपूर यांनी हा चित्रपट करायला नकार दिला. आणि मग राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी विचारण्यात आलं. आणि बघा, सच्चा झुटा या चित्रपटानंतर मुमताज आणि राजेश खन्ना यांची जोडी खूपच लोकप्रिय झाली, हो ना? तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटात एका कुत्र्याने पण महत्वाची भूमिका साकारली होती बरं का. त्याच्या देखील बुद्धिमत्तेचं आणि अभिनयाचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं. मंडळी, 1969 ते 71 या काळात राजेश खन्ना यांनी दिलेल्या 15 सलग सोलो हिट पिक्चर मध्ये सच्चा झुटा या चित्रपटाची सुद्धा गणना केली जाते. चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात सच्चा झुटा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं, कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार इंदिवर यांचं हे सदाबहार रोमॅन्टिक गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र, FM बँड 101 MHz। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ.

0: प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची, साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर चारुता।
1: नमस्कार।
0: आपण ऍक्च्युली आयव्हीएफ बद्दलच्या अनेक गोष्टी या कार्यक्रमाद्वारे आपल्या श्रोत्यांना सांगतोय। बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत त्या बाळासाठी प्लॅनिंग करत असतात, खूप वर्ष ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांना रिझल्ट येत नसतो आणि असं करता करता अक्षरशः त्या पेरिमेनोपॉझल पिरियड मध्ये येऊन थांबतात। मग या कंडिशन मध्ये सुद्धा आयुआय किंवा आयव्हीएफ द्वारे आपण त्यांना काही ट्रीटमेंट देऊ शकतो का आणि त्याचा काही रिझल्ट मिळू शकतो का?
1: बरोबर आहे। रिझल्ट साठीचे जे फॅक्टर्स असतात त्यातला एज हा वन ऑफ द फॅक्टर्स आहे। म्हणजे उदाहरणार्थ 22-23 वर्षी सुद्धा बीज अगदी कमी राहिलेली आहेत आणि त्यांची क्वालिटी खराब आहे अशाही महिला असतात आणि 40-42 वर्षी सुद्धा नॅचरली प्रेग्नन्सी राहणाऱ्या सुद्धा महिला असतात। तरी साधारण ऍडव्हान्स एज झालं आणि बेसिक पद्धतीने अनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊनही प्रेग्नन्सी राहिली नाही असं तुम्ही म्हणालात, मग अशा वेळेला परत परत नवीन नवीन डॉक्टर्सकडे बेसिक ट्रीटमेंट ट्राय करायच्या ऐवजी ऍडव्हान्ससाठी जर आपण गेलो, उदाहरणार्थ आयव्हीएफ, तर बरं राहतं। कारण किती बेसिक पद्धतीने प्रेग्नन्सी राहते आहे हे महत्वाचं नसून सक्सेसफुल प्रेग्नन्सी राहते आहे का हे महत्वाचं आहे।
0: कारण
1: अनेक वर्ष ट्रीटमेंट घेऊनही जर प्रेग्नन्सी राहत नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह फॅक्टर आहे।
0: ओके।
1: आणि 10% ऑफ द कपल असे असतात ज्यांच्यामध्ये अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी असते, त्याचं एक्झॅक्ट कारण माहीत नसतं। सो अशा पेशंटला निश्चितच आयव्हीएफनी फरक पडू शकेल।
0: म्हणूनच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, तो प्रत्येकाला मिळावा म्हणून 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10-15 ऑगस्ट मध्ये जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ इथे वंध्यत्व रिलेटेड फ्री कन्सल्टिंग आणि उपचार आणि तपासण्यांवर सवलत मिळणार आहे। याच्या अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ 866-91-67-67-2 8669167672। डॉक्टर चारुता, जसं तुम्ही म्हणालात की आयव्हीएफ द्वारे यांना फायदा होऊ शकतो, तर यांची ट्रीटमेंट सुद्धा सामान्य बायकांना ज्या पद्धतीने दिली जाते तशीच असते का काही वेगळी ट्रीटमेंट असते?
1: नाही, वेगळी असायला हवी। कारण जसं वय वाढतं आणि बीज जरी असली आणि आपल्याला कारण जरी कळलं तरी अशांमध्ये प्रेग्नन्सी राहणं आणि ती पुढे 9 महिने, इथे फक्त प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं हा आपण विषय नाही बोलत। हातामध्ये हेल्दी बाळ मिळणं आणि त्या प्रोसेसमध्ये आईचं बीपी नॉर्मल असणं, शुगर नॉर्मल असणं, थायरॉइड लेवल्स नॉर्मल असणं हे सुद्धा महत्वाचं आहे। त्यामुळे अशा वेळेला जेव्हा एज जास्त असतं तेव्हा प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट लगेच घाईनी सुरू करायच्या ऐवजी त्याच्या आधी तिचा फिटनेस बघणं जरुरी आहे। त्यामुळे प्रॉपर फिजिशियन कन्सल्टेशन करून तिचं आयुष्य सुद्धा कॉम्प्रोमाइज व्हायला नाही पाहिजे। सो हे सगळं आधी बघायला पाहिजे आणि मग निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो।
0: म्हणूनच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो, तो प्रत्येकाला मिळावा म्हणून 15 ऑगस्टच्या निमित्ताने 10-15 ऑगस्ट मध्ये जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ इथे वंध्यत्व रिलेटेड फ्री कन्सल्टिंग आणि उपचार आणि तपासण्यांवर सवलत मिळणार आहे। याच्या अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ 866-91-67-67-2 866-91-67-67-2 8669167672। पुन्हा भेटूयात। डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची, साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: संकल्पना अमेय जोगळेकर, निर्मिती बाळ एम जोगळेकर, या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ।
3: उफो, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, ये हर दाना समान।
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
6: विविध भारती पुणे 101 FM। श्रोते हो, सकाळचे 7:45 आणि 45 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी।
7: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ।
6: श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची रचना उषा गोखले यांच्या स्वरात, संगीत आहे विनायक लिमये यांचं।

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: पुणे विविध भारती 101 FM, सकाळचे 7:50 होत आहेत. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना, गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना, गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सोन्याच्या विविध दागिन्यांची माहिती आपण घेत आहोत. सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्यांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेत आहोत. आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते, त्यांचं डिझाईन कसं असतं, ते बनतात कसे, याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना, गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार
3: सर. आजच्याही काळात बऱ्याच जणींना त्यांच्या आजीकडून पारंपरिक दागिने मिळतात, त्याच्यामध्ये गोठ हा जो प्रकार असतो हा खूप आकर्षून घेतो. तर गोठ म्हणजे नक्की काय असतं, त्याचं वजन कसं असतं किंवा तो कसा बनवतात?
5: तुम्ही आजीकडून वगैरे मिळतात असं सांगितलं तर ते

0: बोट असतात ते खूप जड असतात,
1: हो
0: म्हणजे 60-70 ग्रॅमचे वगैरे असतात. आजच्या काळात आता तीच हाऊस भागवणं आपल्याला शक्य झालंय, कारण पोकळ गोठे यायला लागलेत.
1: हो
0: बर. की जे आतून हॉलो असतात पूर्णपणे,
1: बर,
0: पण त्या तुमच्या ज्या पारंपरिक गोठाचे असतात त्या गोठांप्रकारेच असतात, की पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो आणि त्याची दोन तोंड जी असतात राऊंड करण्याकरता, तर त्या तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती सिंह यांचे मुख,
1: म्हणजे
0: हत्तीमुखी व्याघ्रमुखी गोमुखी, तर असे ते वेगवेगळे हे आकार करून ते त्याचे जे दोन एंड असतात ते जोडलेले असतात. आयदर ते सोल्डर करून बंद केलेले असतात किंवा फ्लेक्सिबल राहावे म्हणून ओपन पण ठेवलेले असतात. तर आता पोकळ गोठे लागलेत, म्हणजे आता पूर्वीसारखे भरीव गोठे ऑर्डर प्रमाणेच बनवणं शक्य असतं. पोकळ गोठ रेडीली तयार असतात, साधारणपणे मजुरी 10-12% बसते आणि पोकळ गोठचं वजन म्हणाल तर 8 ग्रॅमपासून 12 ग्रॅमपर्यंत बसतं.
1: अच्छा.
0: आता आपले जे मणी आपण मगाशी बघितले होते, जोंधळी किंवा कंठी मणी किंवा तिसरा जो मोहनमाळ, तर हे जसे व्याघ्रमुखी वगैरे बंद केलेली तोंड असतात तशी या मण्यांच्या प्रकारांनी पण बंद केलेली तोंड असतात, की तोंड जे जिथे बंद होतं तिथे दोन बाजूला दोन जोंधळी मणी बसवल्या जातात, कंठी मणी बसवल्या जातात आणि चांगलं दिसायला दिसतं. फक्त पोकळ असल्याने तो जरा जपून वापरावा लागतो, तो कुठे आपटला गेला तर त्याला पोचा येऊ शकतो.
1: सर, रोडियम म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे ते मेटल असतं की पॉलिश असतं?
0: रोडियम हे मेटल तर आहे, पण जेव्हा आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये रोडियम हा शब्द वापरतो तेव्हा तो पॉलिशच्या अर्थाने वापरतो, की रोडियम पॉलिशचे दागिने. आता रोडियम पॉलिश हे पूर्ण दागिन्याला करण्यापेक्षा त्यातल्या डिझाईन मधल्या काही काही आकारांना केलं जातं.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ जर तुमची बांगडी असेल तर त्याच्यामध्ये समजा वेगवेगळे काही डिझाईन केलेले असतील, लाईन्स खोलगट केलेले असतील किंवा खोलगट डॉट दिलेले असतील, तर ते खोलगट डॉटला रोडियम जर पॉलिश केलं तर ते डायमंड सारखं स्पार्कल होतं. त्यामुळे असं दुरून बघण्याला वाटतं की तुमच्या त्या बांगडीमध्ये कुठेतरी मध्ये मध्ये ते डायमंड बसवलेत काय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे रोडियम पॉलिश हे दिसायला चांगलं दिसतं, फक्त त्याला थोडं जर का तुमचं परफ्यूम लागला किंवा हे लागलं काही साबण लागला, एक्सेसिव्ह तेल लागलं, तुम्ही हार्ड काही यांनी ते साफ करायला गेला तर ते रोडियम पॉलिश काही काळाने डल पडू शकतं. त्यामुळे रोडियम पॉलिश जर घेतलं असेल तर त्याला जपून आणि नीटपणे निगुतीने वापरावं लागतं, तर त्याच्यातली सौंदर्य जे आहे ते खुलून राहू शकतं.
1: खरंय खरंय. म्हणजे स्वतःसारखीच दागिन्यांची पण निगा राखणं गरजेचं असतं.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: NPO registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: तुम्ही खूप छोट्या छोट्या उदाहरणांमधून आम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंटची मैत्री ही कशी साधली जाऊ शकते. आज काय आम्हाला सांगणार आहात?
4: सो आज आपण असं म्हणूयात मॅडम की जेव्हा फ्रेंडशिपचा आपण विचार करतोय, फ्रेंडशिप डे मंथ सेलिब्रेशनचा आपण विचार करतोय, चूज द फ्रेंड वाईजली.

0: मी द स्पेसिफिकली इथे म्हणालोय, कारण ह्याच्यात होतं कसं की माणूस हा निसर्गाने आणि सगळ्या नातेवाईकांनी माणसांनी हा व्यापलेला आहे. ह्या दोन्हीचा बॅलन्स आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण चूज दी फ्रेंडशिप वाईजली असं जेव्हा म्हणणार आहोत. आणि जेव्हा चूज फ्रेंड वाईजली असं जेव्हा आपण म्हणतो आणि जरीही आपल्याला मैत्री तोडायची नाहीये पण आपण ती मैत्री सांभाळताना आणि टिकवताना काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेव्हा वाईज थॉट प्रोसेसचा विचार होतो म्हणजे मैत्री तोडू नका. पण जर अशा मित्राने तो त्याची आपल्यावर चिडचिड होते किंवा तो आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध दर्शवतोय ज्याचा आपल्या मनावर ताण येणार आहे आणि मग आपल्याला त्रास होणार आहे, तर त्याच्याशी डिस्कशन मध्ये जाताना वाईजली जा किंवा किती वेळ त्याच्याबरोबर घालवायचा आहे याचा विचार करा आणि मग योग्य मैत्री निभवा. सो हे जेव्हा चूज इन्व्हेस्टमेंट वाईजली किंवा चूज मेक इन्व्हेस्टमेंट ऍज अ फ्रेंड वाईजली जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा इन्व्हेस्टमेंट साठीचा मित्र जोडताना, इन्व्हेस्टमेंटचा आर्थिक सल्लागार निवडताना, त्याच्याशी मैत्री वाढवताना तो वाईज कसा असला पाहिजे, म्हणजेच त्याची ज्ञानाची शिजोरी काय आहे, तो आपल्या इंटरेस्टमध्ये ऍज अ फ्रेंड म्हणून माझ्या रिक्वायरमेंटचा खरंच विचार करतोय का, आणि ज्याला आपण म्हणतोय की चूज फ्रेंड्स वाईजली. ओके, जेव्हा फ्रेंडशिप डे मंथचा आपण विचार करत आहोत आणि आर्थिक गुंतवणूक सल्लागाराचा विचार करत आहोत म्हणजे आपली मैत्री ही पक्की राहणार आहे जर ते विचार तिथे जुळले तर, जर ते बॉन्डिंग कायमचं झालं तर आणि लॉंग लास्टिंग इन्व्हेस्टमेंट राहिली तर कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला नक्की आपल्या आयुष्यात. योग्य मैत्री ठेवताना ती मैत्री देखील कंपाऊंड होईल, त्या गुंतवणूक सल्लागाराशी सुद्धा आपलं कंपाऊंडिंग होईल आणि रिटर्न कंपाऊंडिंगच्या स्वरूपात आपल्या पदरात हे असतील.
1: या सुंदरशा गप्पांबरोबर वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: Canfield registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8 वाजतायत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांना सन्मानित करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेनं घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष समृद्ध ग्रामसंवाद या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्यात 2 वेळा आयोजित केला जाणार असून या उपक्रमात संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्षांशी समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. राज्य सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश पुणे ग्रामीण विभागाचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधकांना दिले आहेत. पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाद्वारे मतदार याद्या नियोजित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते काल बोलत होते. सर्टिफिकेट

0: कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं काल रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं. हवामान. पुणे शहरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर पुणे घाट क्षेत्रावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: FM बँड 101 MHz वर हे आहे आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं पुणे केंद्र. सकाळचे 8:02:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड बिझिल अँड बिल्डिंग पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात लगीत. गीताचे शब्द आहेत सरस्वती नंदन यांचे, संगीतकार कमलाकर भागवत.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
4: महागाईचा वाढतोय गुंता,
5: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
4: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
3: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक, पुणे.
4: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
3: अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक, पुणे.
4: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड, पुणे.
6: शुक्षुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
2: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% डिस्काउंट.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
7: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर, RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक पारंपरिक रचना, गायली आहे प्रभावती दीक्षित आणि सहकारी यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम.
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
2: मग मी पण जातो
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, पुणे.
4: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
5: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
4: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
5: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
4: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: प्रथमेश

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज।
3: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू।
4: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
5: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट।
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, आज ज्येष्ठ अभिनेता दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देऊन ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेलं हे भक्तिगीत। श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत दिलंय भास्कर चंदावरकर यांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट, मग मी पण जातो.
4: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे उषा मंगेशकर यांच्या स्वरात. गीताची रचना केली आहे मंगेश पाडगावकर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकताय लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: अहो शुक्शुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊयात का?
4: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग वसंत आजगावकर यांच्या स्वरात.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड विजिलंट बिल्डिंग पुणे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: शेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स। शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे। माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, असा एकही विषय नाही ज्याबद्दल गदिमांनी गद्य किंवा पद्य स्वरूपात काही लिहिलं नाही। प्रेमगीतं असू देत, स्फूर्तीगीतं असू देत, भक्तिगीतं असू देत, लावणी असू देत, विषय तर किती। ऋतू म्हणू नका, नदी म्हणू नका, घर, फुलं, पक्षी, फळं, शेत, शिवार, त्यापैकी आज आपण गदिमांनी लिहिलेल्या गीतांमधून ज्या ठराविक गावांचा, शहरांचा उल्लेख झालाय, त्यांची वर्णनं झाली आहेत, अशी काही गीतं ऐकूया। लहानपणी गदिमांचा आणि कोकणचा तसा काही संबंध येण्याचं कारण नव्हतं, कारण गदिमा हे माणदेशातले। पण गदिमांनी वैशाख वणवा या चित्रपटात कोकणचं वर्णन करणारं एक गाणं लिहिलं होतं, ते आता ऐकूया। स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा, संगीतकार दत्ता डावजेकर।

0: नीला गलबो तो टिकवा धनी धरनी लाया गलबो ताला टिकवा
1: और तिचा गोवाला कोकण दाखवा
0: गुमू माहेरला जाते हो नखवा
1: और तिचा गोवाला कोकण दाखवा।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली।
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय।
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू।
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
6: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
7: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
8: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
7: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी।
8: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू।
7: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
8: 88 85 60 00 11।
9: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर, RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे ग. दि. माडगुळकरांनी काय काय नाही लिहिलंय, त्यापैकीच एक म्हणजे गीतरामायण. आणि गीतरामायण म्हणजे आपल्या मराठी माणसांसाठी मर्मबंधातली ठेवच की हो. मग या गीतरामायणात सुद्धा कुठल्या ना कुठल्या स्थळाचं, स्थानांचं वर्णन तर आलंच असेल ना. शरयू तीरावरच्या रामाचा जन्म झालेल्या अयोध्या नगरीचं वर्णन, जनकाच्या मिथिला नगरीचं वर्णन, रावणाच्या लंकेचं वर्णन, त्यापैकी ऐकूया अयोध्येचं वर्णन असलेलं गीत सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन. व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास, फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
3: टोल फ्री 0796-999-1827 नियम व अटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री क्षेत्र आळंदीचं वर्णन असलेलं गदिमा गीत आता ऐकूया. स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा, संगीतकार राम फाटक.

0: कॉस्मोस कोऑपरेटिव बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव बँक, जीवन करा समृद्ध.
1: विविध भारती पुणे 101 FM. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8:58 झाली आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI या अन्न नियंत्रक संस्थेनं डाबर इंडिया या कंपनीला 100% मध, गायीचं तूप आणि खाद्यतेलाचा वापर असल्याचा दावा करणाऱ्या उत्पादनांची विक्री करण्यास मनाई केली आहे. उत्पादनांवरील लेबलवर अशा प्रकारचा उल्लेख करणं कायद्याच्या विरुद्ध असल्याचं FSSAI म्हटलं आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावरून विक्री करण्यात येत असलेल्या अन्न उत्पादनांवरील 100% शुद्ध, नैसर्गिक आणि सेंद्रिय घटकांच्या वापराचा दावा दिशाभूल करणारा असल्याचं दिसून आल्याचंही FSSAI कंपनीनं केलेल्या नियम उल्लंघनांची सविस्तर माहिती देणाऱ्या संदेशात म्हटलं आहे. कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजप नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयानं काल निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये यावर्षी आतापर्यंत ढगफुटीच्या किमान 35 घटना घडल्या असून यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यामध्ये सर्वच भागातील घरं, रस्ते, पूल तसंच अन्य सार्वजनिक पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीनुसार 1 जूनपासून जुलैच्या मध्यापर्यंत ढगफुटीच्या किमान 22 घटनांची अधिकृतपणे नोंद झाली असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये होत असलेल्या टूर डी फ्रान्स फेम्स या स्पर्धेत भारतीय महिला सायकलपटू हर्षिता जाखड सहभागी झाली असून तिने इतिहासात आपलं नाव कोरलं. अत्यंत आव्हानात्मक आणि खेळाडूंचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत अफगाणिस्तान, अल्जेरिया, चिली, इथिओपिया, नामिबिया आणि युगांडा या देशांच्या 8 सायकलपटूंसह त्या गटाचं नेतृत्व हर्षितानं केलं. ही स्पर्धा 1 ऑगस्टला सुरू झाली असून ती 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited.
1: Crescent
2: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, सकाळचे 9:01:20 झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके यांचा आज जन्मदिन. लौकिक अर्थानं तशी काही त्यांनी गीतं लिहिली नाहीयेत, पण आज त्यांच्या साहित्याच्या, त्यांच्या लेखणीच्या गप्पा मारताना त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटातली आणि त्यांच्या साहित्याला, लिखाणाला साजेशी अशी इतर काही गाणी आज आपण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं ऐकूया. नारायण सीताराम फडके, ना सी फडके हे नाव उच्चारताच आपल्याला केवळ एक व्यक्ती नाही तर एक अख्खा कालखंड आठवतो. फडके हे स्वयंभू लेखक होते. असं म्हणतात की त्यांच्यावर हरिभाऊ आपटे आणि नाट्याचार्य खाडीलकर यांचा थोडाफार परिणाम होता,

पण त्यांना कोणी गुरु नव्हते. त्यांचं अनुकरण करणारे लेखक होते आणि आहेतही, पण त्यांना कुणी शिष्य नाही. फडके लेखक म्हणून स्वतःच घडले, स्वतःतच रमले, आपण म्हणू तेच खरं असं मानत राहिले. इंग्रजी भाषा त्यांना वश होती आणि त्यांच्या नावावर बरंच इंग्रजी लेखन आहेही, पण फडके ओळखले जातात ते मराठी लेखक म्हणूनच. व्यवसायानं ते प्राध्यापक होते, तेही तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र या विषयांचे. एक विद्यार्थीप्रिय कुशल प्राध्यापक म्हणून ते रुबाबात वाटचाल करत राहिले. कठीण विषय सोपा करून सांगण्याचं त्यांचं कौशल्य आणि सफाईदार इंग्रजी वक्तृत्व याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपरफास्ट।
4: 6-14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
3: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी।
4: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू।
3: संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 56 00 11।

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आपल्या 200व्या वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी काहीतरी भव्य, काहीतरी खास. फक्त आणि फक्त पहिल्या 200 ग्राहकांसाठी दररोज.
3: टोल फ्री 0796-999-1827. नियम व अटी लागू.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: नासी फडक्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1894 रोजी झाला. फडके ज्या काळात लिहायला लागले तो टिळकांचा काळ असू दे किंवा 1920 नंतरचा गांधींचा काळ, देशभक्ती, क्रांती, समाज सुधारणा यांना पोषक असंच साहित्य असलं पाहिजे याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दडपण त्या काळच्या लेखकांवर होतं. तरुण तरुणींच्या स्वाभाविक भावना, प्रेमाची ओढ, तरुणांची स्वप्न थोडी दबली गेली होती. हे वातावरण एकदम मोकळं केलं ते फडक्यांनी जाणीवपूर्वक नव्या ढंगाच्या कादंबऱ्या एका मागोमाग एक लिहून. काश्मीरी गुलाब, गुलाब्याची दांडी, दौलत, जादूगार, अटके पार, निरंजन, कलंक शोभा अशा त्यांच्या सरस आणि सुरस कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि मराठी कादंबरीनं एकदम कात टाकली. तरुण वर्गाचा आवडता लेखक ही फडक्यांची जी प्रतिमा निर्माण झाली ती बहुतांशी शेवटपर्यंत तशीच राहिली. कादंबरीतून प्रणयाचे रंग फडके अशा काही चातुर्यानं उधळत राहिले की कादंबरी म्हणजे फडके असं त्या काळी समीकरणच बनलं. तरुण मनाला हवासा वाटणारा प्रणयाचा मोहक आविष्कार बालगंधर्वांच्या लाडीक अभिनयातनं आणि फडक्यांच्या रंजक लेखनातनं असा काही होत राहिला की जगावं तर या नायक नायिकांसारखं असं तरुण मनाला वाटत राहिलं. वास्तव असं नसतं हे त्या काळी कुणाला कळत नव्हतं असं नाही, पण वास्तव विसरायला लावणारी स्वप्न सर्वांना विशेषतः तरुण वर्गाला हवीच होती. आपल्या वाचकांना काय आवडतं आणि आपण त्यांना काय देऊ शकतो हे फडक्यांनी अचूकपणानं हेरलं आणि त्या बरं हुकूम ते लेखन करत राहिले. गुलाबी प्रणयाची धुंदी, खेळकर चतुर संवाद, प्रसन्न लवचिक भाषा या सगळ्याचं अद्भुत मिश्रण फडक्यांनी असं काही तयार केलं की त्या काळी लोक फडक्यांच्या कादंबऱ्यांवर अक्षरशः फिदा झाले होते. त्यांच्या लिखाणावर अनेक आक्षेप, अनेक टीकाकार सतत घेत राहिले, पण फडक्यांनी आपला मार्ग सोडला नाही. हैदराबाद संस्थानातल्या त्या काळातल्या औरंगाबाद रेडिओ केंद्रावरून स्वतःच्या लेखनाबद्दल बोलताना त्यांनी म्हणलं होतं, मला जे वाटेल तेच मी लिहीन आणि ते मी लिहीनच. या प्रतिज्ञेला ते शेवटपर्यंत जागले यात शंका नाही.

0: श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: फडक्यांच्या साहित्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे सुभाष बाबूंच्या आयुष्यावर आणि कार्यावर त्यांनी लिहिलेल्या 3 कादंबऱ्या, शोनान, अस्मान आणि तुफान. या तिन्ही कादंबऱ्या व्यक्तिप्रधान नाहीत, चरित्रात्मक नाहीत. कादंबऱ्यांचा आत्मा आहे त्या काळातली परिस्थिती. या त्यांच्या लिखाणामागे निरीक्षण होतं, कल्पकता होती, परिश्रम होते. या कादंबऱ्यांसाठी त्यांनी प्रचंड तयारी केली होती, अनेकांशी पत्रव्यवहार केला होता, ब्रह्मदेशात जाऊन सुभाष बाबूंच्या कार्यासंबंधी विश्वसनीय माहिती गोळा केली होती. सर्वसामान्य माणसं, त्यांचं आयुष्य आणि अत्याचार करणारे गोरे लोक याद्वारे फडक्यांनी शोनान या कादंबरीत सिंगापूरचं जनजीवन जिवंत केलं. श्रोते हो, शोनान म्हणजेच सिंगापूर. फडक्यांनी शोनानमध्ये केलेल्या वर्णनाची एक झलक आता ऐकवते, म्हणजे त्यांच्या लिखाणातली ताकद तुम्हाला कळेल. सिंगापूरच्या उत्तरेकडच्या मागील दारात युद्ध येऊन धडकलं होतं. सुशिक्षित पांढरपेशे लोक लढाईच्या चाहुलीचा अदमास घेण्यासाठी वृत्तपत्रातल्या बातम्या वाचत होते, आपापसात त्याची चर्चा करत होते. बहुजन समाज

त्यातील अशिक्षित माणसं छापील बातम्या वाचू शकत नव्हती, तरी त्या प्रसृत झाल्या की त्यांच्या कानावर येतच होत्या, आणि त्या बातम्यांखेरीज इतर कितीतरी गोष्टींमुळे युद्धजन्य परिस्थितीची त्यांची जाणीव रोजच्या रोज वाढत होती. उष्णता मापक यंत्रावरून हवामानातली चलबिचल ज्याप्रमाणे कळते, त्याप्रमाणे 2 वर्ष दूर धुमसलेली लढाई आता जवळ येऊन ठेपल्याची जाणीव करून देणाऱ्या कितीतरी गोष्टी होत्या. काड्याची पेटी महागली होती, घासलेटचा दर वाढला होता, कॉफी महागली होती, धान्य, गोड तेल, अंडी, मांस, भाजीपाला अशा सर्व वस्तूंचे भाव कडाडले होते. घरातली चूल नुसती पेटवायची म्हणलं तरी चारा ठाणे आधी फेकावे लागत होते. अंधाराचा कायदा जारी झाल्यामुळे रात्रीच्या प्रहरी सिनेमा नाटकाची करमणूक करून घेऊन दिवसभराच्या कष्टांनी शिणलेला जीव पुन्हा ताजातवाना करणं अशक्य होतं. या अशा वर्णनामुळे ज्या स्थळापाशी ते वाचकाला घेऊन जात, त्या स्थळांचं, तिथल्या लोकांच्या भावनांचं आणि विचारांचं विलक्षण जिवंत चित्र फडके रेखाटत असत, आणि सुभाष बाबूंवरच्या या तिन्ही कादंबऱ्या याची साक्ष देतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल।

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त रुपये 10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक। जीवन करा समृद्ध।
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: रोजच्या आयुष्याला जवळच्या साध्या, प्रसन्न, प्रवाही पण लवचिक अशा मराठी गद्याचे नमुनेच आपल्या सगळ्या गद्य लेखनातून फडके वाचकांपुढे ठेवत राहिले। त्याचे असे झाले अशा पुस्तकी लेखनाच्या ऐवजी त्याचं असं झालं असं बोलीभाषेला अनुसरून लेखन त्यांनी सुरू केलं आणि ते आता रूढही झालंय। सर्वांच्या तोंडी रुळलेला शब्दच निवडायचा, जो उच्चार सुलभ असेल तोच स्वीकारायचा हे धोरण त्यांनी ठेवलं। आजच्या मराठी गद्य लेखनात काही अपवाद सोडले तर फडक्यांचं हे वळण टिकून आहे असंच दिसून येतं। मराठी लेखकांनी आणि वाचकांनी फडक्यांचं हे ऋण विसरून चालणार नाही। फडक्यांनी लिहिलेल्या कलंक शोभा या कादंबरीवर याच नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता 1961 साली। ही कादंबरी त्यांनी लिहिली होती 1933 साली। या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया।

0: मराठी भाषेची दौलत उधळणारा जादूगार असा ज्यांचा गौरव कैलासवासी शीम परांजपे यांनी केला होता ते नारायण सीताराम फडके म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रात एक कालखंड गाजवणारे साहित्यिक. भारत सरकारनं 1962 पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. फडक्यांच्या साहित्याविषयी बोलताना अजून अनेक पैलू अनेक प्रकारचं साहित्य याविषयी बोलायचं आज राहूनच गेलं. वेळेची मर्यादा लक्षात घेता आज इथंच थांबणं भाग आहे. संधी मिळाल्यास पुन्हा कधीतरी फडक्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जरूर बोलूया. आज मला प्राजक्ता मुळेकरला या कार्यक्रमात आज इथेच रजा द्या. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेहो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:30 झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोतेहो ज्येष्ठ साहित्यिक नासी फडके यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या युगांतर या नाटकातलं त्यांनीच लिहिलेलं पद आता ऐकूया. स्वर आहे सुरेश बाबू माने यांचा.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकवरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य. PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना. फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर. RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक. संधी मर्यादित आहे. खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026. आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: मी करते एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमृत सिद्धी या नाटकातलं पद, गायलय बकुळ पंडित यांनी. पदरचना वसंत शांताराम देसाई यांची आणि संगीतकार मास्टर कृष्णराव.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद. पदरचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. स्वर प्रसाद सावकार यांचा.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
2: आजची योग्य गुंतवणूक उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य। PDCC बँक घेऊन आली आहे लॉंग टर्म बॉन्ड्स ची आकर्षक गुंतवणूक योजना। फक्त ₹10,000 व त्यापटीत गुंतवा आणि मिळवा आकर्षक 8.50% वार्षिक व्याज दर। RBI च्या मान्यतेसह सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणूक। संधी मर्यादित आहे। खरेदीची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2026। आजच आपल्या जवळच्या PDCC बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: जरूर सुनिए पिटारा। इस कार्यक्रम के प्रायोजक हैं AISSMS पुणे, अ प्रीमियम हेरिटेज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
7: श्रोते हो, आता ऐकूया यानंतरचं पद, जे आहे पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजात। बाळ कोल्हटकर यांच्या या पदाला संगीत दिलंय वसंत देसाई यांनी। नाटकाचं नाव आहे देव दिनाघरी धावला।

0: पुणे विविध भारती 101 FM सकाळचे 9:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मंगल मिलन बैठक सुरू झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसंच एनडीए मधील घटक पक्षांचे नेते आणि दोन्ही सभागृहातील खासदार उपस्थित आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच पीएमआरडीनं आपल्या हद्दीतील नव्या तसंच सुधारित बांधकाम प्रस्तावांसाठी आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना भूजल उपलब्धतेचं प्रमाणपत्र अनिवार्य केलं आहे. पाणी पुरवठ्याबाबत ठोस पुरावे किंवा आवश्यक कागदपत्र नसल्यास कोणत्याही नव्या अथवा सुधारित बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार नसल्याचं पीएमआरडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीची पाणी जोडणी आणि बोअरवेलची सुविधा असूनही अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येते. यामुळे नागरिक, बांधकाम व्यावसायिक आणि ग्रामपंचायती यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. समाजात स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना घडणं अत्यंत दुर्दैवी असून या सामाजिक विकृतीला आळा घालण्यासाठी सर्व स्तरातून सामूहिक प्रयत्न होणं आवश्यक आहे असं मत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा 1994 विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधिज्ञ आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करून वेगळा ठसा उमटवलेल्या पुण्यातील संवाद संस्थेतर्फे चिल्ड्रन फिल्म क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा क्लब स्थापन करण्यात येत असून या माध्यमातून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी प्रबोधनात्मक चित्रपट दाखवण्यात येणार आहे अशी माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि महेश मोटकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिले. 8 ते 14 गटातील मुलांना यामध्ये सहभागी होता येणार असून रविवारी 23 ऑगस्ट रोजी पहिला चित्रपट दाखवला जाणार आहे. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
3: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
5: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
1: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:01 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
7: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
6: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
7: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
6: संपर्क 9111 32 500.
7: 9011 32 500.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
9: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
10: श्रोते हो, नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
11: श्रोते हो, नमस्कार.
10: विक्रम, आजची केस आहे या 57 वर्षांच्या आहेत. आता यांची उंची आहे 160 सेंटीमीटर आणि वजन आहे 93 किलो जेव्हा त्या तुझ्याकडे आल्या. मिसेस प्रिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना त्रास म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि प्री डायबेटिक होत्या.
11: येस, प्रिया मॅडमची केस सांगतो. 160 सेंटीमीटर उंचीला 93 किलो वजन म्हणजे आपण समजू शकतो वजन हे भरपूर जास्त होतं. दुसरी गोष्ट, वय सुद्धा 57 होतं. आणि तिसरी गोष्ट, एवढं वजन आणि वय असून देखील त्यांना ब्लड प्रेशर सोडून कुठली गोळी नव्हती. कारण का, रोज थोड्याफार म्हणजे आपण जे शाळेत पीटीचे एक्सरसाइजेस करतो

0: तर ते आणि साधारण अर्धा तास चालणं असं रोज त्या फॉलो करत होत्या. आणि त्यांचं वजन हे जे 93 किलो होतं, त्यांचं हे जे वजन वाढलं तर ते मेनोपॉज जेव्हा त्यांना झाला म्हणजे त्यांच्या वयाच्या 50-51 व्या वर्षी, तर तेव्हा बेसिकली त्यांचं वजन वाढून गेलं. आता त्याच्या आधी त्यांचं वजन साधारण 70-75 मध्ये असायचं, जे सुद्धा उंचीपेक्षा जास्त होतं पण एवढं जास्त नव्हतं. पण मेनोपॉज मध्ये जे वजन वाढलं ते त्यांनी कमी करण्याचा काही प्रयत्न कधी केला नाही आणि ते 93 ला येऊन भरपूर वर्ष स्टेबल झालं होतं. त्यांचं HbA1c बेसिकली 6.4 गेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना डायबिटीसच्या गोळ्या चालू शक्यतो करायच्या नव्हत्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं लाईफस्टाईल चेंज करा, वजन कमी करा.
1: सो त्यांना तू काय काय सांगितलंस आणि वजन कमी किती झालं तेही ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031135500, 9031135500, 9011132500. सो विक्रम, तू सांगतोयस मिसेस प्रिया यांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास असं की बीपीची गोळी त्यांची चालू होती ब्लड प्रेशरची, पण त्यांना डायबिटीसची गोळी चालू करायची नव्हती आणि त्यासाठी वजन कमी करायला त्या आल्या होत्या.
0: तर बेसिकली मग त्या आल्यानंतर त्यांची सगळी व्यवस्थित केस स्टडी केली, त्यांची करंट लाईफस्टाईल बघितली. आता व्यायाम जसं मी म्हटलं तसं थोडेफार पीटीचे एक्सरसाइजेस आणि अर्धा तास चालणं ते सुद्धा पार्किंगमध्येच, त्यामुळे एवढाच एक्सरसाइज होता जो काही पुरेसा नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याच्या बाबतीत कसं होतं त्यांचं की नाश्ता करत नव्हत्या आणि सकाळी फक्त साखर घातलेला चहा होत होता. मग दुपारी भरपूर भूक लागल्यानंतर जेवण सुद्धा जरा जास्तच खाते म्हणत होत्या त्या. आणि मग परत संध्याकाळी काही नाही, परत रात्री जेवत होत्या 7 वाजता, तेव्हाही भरपूर खात होत्या. असं थोडंफार त्यांचं होत होतं आणि मध्ये मध्ये खूप ज्याला आपण वायफळ खाणं म्हणतो, कुठं थोडा चिवडा खा, कुठं काही फ्रीजमध्ये पेढा दिसला तो खा, असं त्यांचं भरपूर त्याच्यामध्ये होत होतं. कारण का 2 जेवणं त्यांना पुरत नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या, एक्सरसाइज लिहून दिले, एक्सरसाइजची त्यांना सवय होती त्यामुळे एक्सरसाइज रेजिमेन फॉलो करायला त्यांना काही त्रास गेला नाही. आणि मी नेहमी म्हणतो मी एक्सरसाइज प्रत्येक क्लायंटला त्या माणसाचं किंवा स्त्रीचं वय अनुसरून फिजिकल लिमिटेशन, त्यांचं मेडिकल प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना व्यायाम देतो, त्यामुळे त्यांना ते व्यायाम जमतातच करायला. व्यायाम सोपा होता, डाएट घरचं होतं, नाश्ता चालू करायला सांगितलं, चहातली साखर बंद करायला सांगितली. फॉर्च्युनेटली झोपेच्या वेळा तशा ठीक होत्या, फक्त थोड्या करेक्ट करायला लागल्या. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम फॉलो करायला चालू केला, मात्र प्रचंड काटेकोरपणे त्यांनी सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम घडा च्या ठोक्याप्रमाणे फॉलो करायला चालू केल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला, आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 4 महिने झाले. 4 महिन्यात 12 किलो ऍट द एज ऑफ 57 वजन कमी झालेलं आहे. 93 होतं, 81 वरती आलेलं आहे. माझ्यामध्ये त्यांचं अजून एक वर्षभरात त्यांचं वजन काय किती कमी येईल सांगू शकत नाही. खूप चांगल्या स्पीडने त्यांचं वजन कमी होत आहे. प्रॉबेबली त्या 65 पर्यंत देखील येऊ शकतील, जे म्हणजे या वयात खूपच
1: चांगला रिझल्ट आहे. नक्कीच याच केस बरोबर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500, 9011135500, 9011132500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्या आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त

तर तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. री मॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती

0: 1-800-267-9191 1-800-267-9191 1-800-267-9191 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-9191 1-800-267-9191 1-800-267-7991 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंट हे नाव मनात आल्यानंतर किंवा तुम्ही ऐकल्यानंतर अनेक विविध रूपं क्रिसेंटची आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांशी क्रिसेंटनं आपलं नातं जोडलेलं आहे. होममेकर्स डे करून गृहिणींना एक आत्मसन्मान मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर टीचर्स डे सेलिब्रेट करून सुद्धा गुरुजनांचा सत्कार केलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा योग्य मार्गदर्शनाने त्यांच्या भविष्यांना पंख देण्याचं काम क्रिसेंटनं केलेलं आहे. आणि आयुर्वेद या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला गौरवण्याचं देखील काम क्रिसेंटनं केलेलं आहे. याचबरोबर अधिक मास असू दे, गुरुपौर्णिमा असू दे, वारी असू दे, सांस्कृतिक वारसा जपण्याचं मोलाचं काम क्रिसेंट करत आहे. आणि तोच वारसा जपावा म्हणून एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही आलेलो आहोत आपल्या समोर. तुम्हाला माहितीये ना श्रोते हो, आपल्या संस्कृतीमध्ये बोधकथांमधून अनेक छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि चातुर्मास सुरू झाला की या कहाण्या आपल्याला आठवतात. त्यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणूनच या कहाण्यांमधून आम्ही सांगणार आहोत काही फायनान्शियल रिलेटेड छोट्या छोट्या गोष्टी. मग ऐकूयात आजची पहिली गोष्ट क्रिसेंटच्या टीम मधल्या देविका जोशी गोखले.

0: ले यांच्याकडून।
1: नमस्कार मंडळी, सुप्रभात। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शहाणपण देगा देवा। आठपाट नगर होतं, तिथे एक धर्मशील राजा राज्य करत होता। शेत जमीन अत्यंत सुपीक होती, धनधान्याला काहीही कमतरता नव्हती, नगरात आनंदी आनंद होता। त्या नगरात रघुनाथ नावाचा एक शेतकरी राहत होता। त्याच्या शेतात भरघोस पीक येत असे। एके वर्षी परमेश्वराच्या कृपेने त्याच्या शेतात इतकं धान्य आलं की घरात ठेवायला जागाच उरली नाही। रघुनाथ आनंदून गेला। त्याने गावात सगळ्यात मोठं धान्याचं कोठार बांधलं। गावकऱ्यांनी विचारलं की अरे रघुनाथ, एवढं सगळं धान्य तू एकाच कोठारात ठेवणारेस? त्याच्यावर तो अभिमानाने म्हणाला की मोठं कोठार आहे, एकदम मजबूत बांधलंय, मला दुसऱ्या कोठाराची काहीही गरज नाहीये। त्याच गावात गोपाळ नावाचा एक दुसरा शेतकरी राहत असे। त्याच्याकडेही भरपूर धान्य होतं, पण त्याने धान्य हे चार वेगवेगळ्या कोठारात ठेवलं। थोडं घराजवळ, थोडं शेतावर, थोडं गावाच्या बाहेर आणि थोडं देवळाजवळच्या एका वखारीत। रघुनाथ त्याला हसत म्हणाला की अरे इतका त्रास कशाला, सगळं एकाच ठिकाणी ठेव की सोपं पडेल। त्याच्यावर गोपाळ शांतपणे म्हणाला की देवानं धान्य दिलंय, त्याची जपणूकही शहाणपणानेच करावी लागते। काही महिने गेले, श्रावण संपला। एका रात्री जोरदार पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट झाला। पहाटे गावकऱ्यांनी बघितलं तर रघुनाथच्या मोठ्या कोठाराची मागची भिंत पूर्ण कोसळली होती। पावसाचं पाणी आत शिरलं, सगळं धान्य भिजलं, काही कुजलं तर काही वाहून गेलं। रघुनाथ हताश झाला, रडू लागला। माझं वर्षभराचं श्रम वाया गेलं। तोच तो गोपाळकडे गेला। गोपाळच्याही एका कोठारात पाणी शिरलं होतं, पण बाकीची तीन कोठार सुरक्षित होती। त्याचंही नुकसान झालं होतं, पण सर्वस्व गेलं नव्हतं। रघुनाथ म्हणाला की अरे तुझंही कोठार भिजलंय, तरी तू इतका शांत कसा? गोपाळ हसला। तो म्हणाला की मी माझं सगळं धान्य एकाच ठिकाणी कधीच ठेवलं नाही। तेवढ्यात त्या गावातले एक वृद्ध गुरुवर्य आले। ते म्हणाले की निसर्गाचा काहीही भरवसा नसतो। शहाणा माणूस संकट टाळू शकत नाही, पण तो संकटाची तीव्रता आणि होणारं नुकसान निश्चितच कमी करू शकतो। रघुनाथने त्या दिवसापासून चार कोठार बांधली आणि आयुष्यभर त्याने सगळं धान्य एका ठिकाणी ठेवलंच नाही। मंडळी, यातनं आपण काय शिकायचं? तात्पर्य हेच आहे की शहाणपण म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी न ठेवता योग्य प्रकारे विभागून ते जपणं आणि वाढवणं। अशी ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण।
0: खूप छान गोष्ट श्रोते हो आपण ऐकली। खरंच पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे एक पद्धत होती, एक परंपरा होती। बघा, घरातल्या ज्या बायका असायच्या ना, त्यांच्या हातामध्ये ज्या वेळेला पैसे यायचे त्यावेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणी त्या पैशांची योग्य ती व्यवस्था करून ठेवायचे। कधी तांदळाच्या डब्यात असतील, कधी साखरेच्या डब्यात असतील, कधी स्वतःच्या पुरचुंडीत असतील, तर कधी कुठल्या जुन्या ट्रंकेत असतील। यामुळे काय व्हायचं, अडी अडचणीला या गोष्टी आपल्या उपयोगी पडायच्या। हळूहळू जसा जसा काळ बदलत गेला, इन्व्हेस्टमेंट किंवा साठवणुकीच्या पद्धती बदलत गेल्या, तसतसं या सगळ्या गोष्टींना सुद्धा फाटा मिळत गेला आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच अकाउंटमध्ये किंवा एखाद्या तिजोरीमध्ये ठेवण्याची आपल्याला सवय लागली। मग सोनं नाणं असू दे, पैसा अडका असू दे, हे सगळं घराच्या तिजोरीमध्ये ठेवलं जाऊ लागलं। पण दुर्दैवाने कधी चोरी झाली तर या तिजोऱ्या लुटल्या जायच्या आणि अर्थातच घरातनं सगळं सर्वस्व जे आपण कमावलेलं आहे ते आपल्याला गमवायला लागायचं। म्हणूनच ही एक छान गोष्ट आपण ऐकली की तुम्ही जर विविध ठिकाणी या गोष्टी ठेवल्या तर काही ना काहीतरी नुकसान जरी झालं तरी बाकीच्या गोष्टी आपल्या हातात राहतात। याचबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं। नमस्कार वाणी सर।
2: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग।
0: जी गोष्ट आपण ऐकली ती खरंच अशी होती की विविध ठिकाणी आपली संपत्ती ठेवणं हे किती महत्वाचं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: बघा कसं आहे मॅडम, शहाणपण देगा देवा गोष्ट जी देविका मॅडमनी आमच्या तुम्हाला सांगितली, चातुर्मासच्या गोष्टी आपण इथे समजून घेतोय। सो शहाणपण देगा देवा, देवाला बुद्धी व शहाणपणासाठी केलेली खरी प्रार्थना। तर ऍसेट अलोकेशन, मालमत्तेचं वाटप किंवा गुंतवणुकीचे योग्य विभाजन याची सांगड कशी घालायची आहे, योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात पैसा गुंतवणूक करण्याचं शहाणपण मिळणं हेच खरं यशस्वी गुंतवणूकदाराचं रहस्य आहे। त्याच्याच पुढे जर आपण विचार केला तर सगळ्या ऍसेट म्हणजे रादर सगळी इन्व्हेस्टमेंट ही एकाच ऍसेटमध्ये का नाही करायची किंवा वेगवेगळ्या ऍसेटमध्ये त्याची विभागणी का करायची? म्हणजे जसं की आपण इमर्जन्सी फंड म्हणून काही पैसे बाजूला ठेवले पाहिजे, आपण डेट ह्या ऍसेटमध्ये जी FD आहे किंवा कदाचित रिकरिंग डिपॉझिट आहे किंवा म्युच्युअल फंडचे डेट फंड आहेत इथे काही गुंतवणूक आपली झाली पाहिजे, सोन्या चांदीमध्ये आपली गुंतवणूक झाली पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये

0: आपली काही गुंतवणूक झाली पाहिजे, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये आपली काही गुंतवणूक झाली पाहिजे. म्हणजेच गोष्टीत सांगितल्याप्रमाणे ते जे दोन व्यापारी किंवा शेतकरी जे आहेत, जे ज्यांचा धान्याचा व्यवसाय आहे, ओके, एक व्यापारी सगळं धान्य एकाच दुकानात ठेवतो आणि पावसामुळे त्याला प्रचंड नुकसान सोसायला लागतं, तो ते सगळं धान्य नसतेनाभूत होतं. वर्षे सेकंड जो व्यक्ती आहे, सेकंड जो व्यापारी आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी ते धान्य जसं त्याचं अलोकेट करतो, जेव्हा आपण असेट अलोकेशन म्हणतोय, ओके, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुकीचा विचार करतोय, नुकसान त्याचंही झालेलं आहे असं नाहीये की त्याचं नुकसान झालेलं नाही, पण नुकसानाचं प्रमाण हे कमी आहे. आणि तीच खरी यशस्वी गुंतवणूकदाराची आर्थिक गुरुकिल्ली आहे जेव्हा आपण असेट अलोकेशनचा विचार करतो. सो फक्त पैसा असणं पुरेसं नाहीये, तर तो कुठे कधी कसा विभागून गुंतवायचा याचं शहाणपण असणं हीच असेट अलोकेशनची खरी ताकद आहे. वयानुसार आणि ध्येयानुसार गुंतवणुकीचं योग्य विभाजन आपण करण्याचं जर शहाणपण दाखवलं तर आपापल्या मोठ्या आणि आर्थिक जोखमींपासून आपण सुरक्षित आपल्याला ठेवू शकतो हे शहाणपण या गोष्टीतून शिकायला आपल्याला मिळतं.
1: आणि म्हणूनच श्रोते हो, या गोष्टी कशा साध्य करायच्या याच्या मार्गदर्शनासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97664155533, 97664155533, 9764125533. आजचा हा कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात. असेट अलोकेशन ही फक्त की आहे हे कायम लक्षात ठेवा, तरच आपण सक्सेसफुल गुंतवणूकदार होऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: SIP सुरू करायची आहे, मंथली इन्कम हवाय,
3: मग क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहे ना.
2: अर्ली रिटायरमेंटचा विचार करताय?
3: अहो क्रिसेंट आहे ना.
2: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती हवी आहे?
3: त्यासाठी सुद्धा क्रिसेंट आहे ना.
2: SWP समजून घ्यायचंय?
3: पुन्हा सांगतो, क्रिसेंट आहे ना.
2: तुमच्या गरजांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्सच्या मार्गदर्शनासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97664155533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याला विविध आजारांवर असलेल्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत असतात. गेल्या 3 भागामध्ये आपण गुडघे दुखी या विषयावर खूप विस्तृत माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेतली. आता या गुडघे दुखीसाठी पंचकर्मांचा उपयोग कसा होतो याविषयीची माहिती आपण या भागात घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात प्रथम डॉक्टर गुजर यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार
7: डॉक्टर. गेल्या 3 भागात आपण गुडघेदुखीची कारणं तर खूपच विस्तृतपणे घेतली आणि ती कशामुळे होते त्याच्यावरचे उपचार याची माहिती तुम्ही दिलीत. यात पंचकर्म खूप महत्वाची भूमिका बजावतो, तर पंचकर्मांचा गुडघेदुखीसाठी उपयोग याबद्दल आता सांगाल का?
8: कसं आहे, कोणत्याही आजारासाठी ज्यावेळेला आपण आयुर्वेदिक उपचारांचा विचार करत असतो त्यावेळेला स्वाभाविक आहे तर 2 पद्धतींनीच केला जातो. शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्म चिकित्सा आणि शमन म्हणजे पोटातून घेण्याची आयुर्वेदिक औषधं. आयडियली ग्रंथानुसार शास्त्रोक्त ज्यावेळेला आपण उपचार केले जातात त्यावेळेला कोणत्याही आजारासाठीची ट्रीटमेंटची सुरुवात ही शोधनापासूनच होणं अपेक्षित असतं. म्हणजे नको असणारे वातपित्त कफ दोष शरीरात वाढलेले आहेत ते तुम्ही शोधन करून म्हणजे शरीर शुद्धी करून जवळच्या मार्गातून बाहेर काढून टाकणं ही पहिली पायरी असते. आणि नंतर ते कशामुळे झालेले आहेत, कशा पद्धतीने संप्राप्ती घडून आलेली आहे, कोणत्या शरीरात बदल झालेले आहेत म्हणून तो त्रास होतोय, त्या मूळ कारणासाठी पोटातून औषधं घ्या म्हणजे तो आजार पूर्ण बरा व्हायला मदत होत असते. गुडघेदुखीची आतापर्यंत जी आपण वेगवेगळी कारणं बघितली म्हणजे संधिवात असू देत, म्हणजे गुडघ्यांची झीज मोठ्या प्रमाणात झालेली असू देत, इतर आमवात, वातरक्त, ऑटोइम्युन डिसीज SLE असू देत, गाऊट असू देत किंवा RA पॉझिटिव्ह असू देत, रिमॅटॉइड आर्थरायटिस असू देत, असे वेगवेगळे जे आजार आहेत त्याच्यामुळे कॉमनली गुडघेदुखी हे लक्षण दिसत असतं. ह्या वेगवेगळ्या आजारांमध्ये पंचकर्म हे उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी होत असतात. फक्त तुमचं गुडघेदुखीचं निदान काय आहे, म्हणजे संधिवात असेल त्या त्याच्यामुळे गुडघेदुखी आहे, आंबवत आहे, वातरक्त आहे की इतर दुसऱ्या कोणत्या तरी आजाराचं लक्षण

0: रूप म्हणून गुडघेदुखी झालेली आहे. त्यानुसार स्वाभाविक आहे पंचकर्मांमधली औषधं सुद्धा बदलत असतात आणि कोणती पंचकर्म करायचे ते सुद्धा बदलत असतात. वाताचे संबंधित आजार आहे त्यामुळे स्वाभाविक आहे गुडघेदुखीमध्ये सुद्धा बस्तीचा उपयोग हा खूप छान पद्धतीने होत असतो. बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे दिली जाणारी औषधं. आता जी औषधं आपण शौचाच्या जागेवाटे पुश करत असतो ती पक्वाशयामध्ये म्हणजे मोठ्या आतड्यात जिथे वात तयार होतो ती डायरेक्ट तिथे जाऊन ऍक्ट होत असतात. त्यामुळे शरीरातला वात कमी होण्यासाठी बस्तीसारखं उत्तम काहीही नाही. वात शरीरात जितका जास्त वाढणार तितकी सांध्यांची झीज जास्त होणार, तितका कुरच्यांवर तितल्या श्लेष्मक कफावर सायनोवेल फ्लूइड म्हणजे वंगणवर परिणाम होणार आणि झीजही वाढत जाणार. तो त्यामुळे वात कमी करण्यासाठी बस्ती ही अतिशय उत्तम आहे. सो बस्ती दिल्यामुळे आजार वाढत न जाते तिथल्या तिथेच थांबायला मदत होते. शरीरातला वात दोष कमी झाल्यानंतर स्वाभाविक पुढे आजार वाढत गेलाय अशी गोष्ट होत नाही. आता बस्ती वापरत असताना किंवा बस्ती पंचकर्म करत असताना सुद्धा रुग्ण परत्वे आजाराच्या सिव्हिरिटी नुसार कोणते बस्ती करायचे आणि बस्तींमध्ये काय औषधं वापरायचे हे पण बदलत असतं. म्हणजे स्वाभाविक आहे बस्ती जसं आपण पोटातल्या कोणत्याही आजारासाठी पोटात औषधं घेतो त्याच्यात लाखो प्रकार आहेत. वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी औषधं आहेत, एकाच आजारासाठी वेगवेगळी औषधं आहेत, त्याच्यात जसे लाखो प्रकार आहेत तसं बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटी औषधं पुश करणं ही प्रोसेस असली तरी त्याच्यात सुद्धा रुग्णानुसार कोणती औषधं वापरायची याच्यात लाखो प्रकार आहेत. म्हणजे ज्यांना गुडघ्यांची झीज मोठ्या प्रमाणात झाली आहे, शस्त्रकर्म करायला सांगितलेलं आहे, सांधा बदलायला सांगितलंय, अशा पेशंटमध्ये ज्या वेळेला आपण बस्ती देऊ त्यावेळेला स्वाभाविक ते बृहन करणारे, झीज भरून आणणारे, वात कमी करणारे आपण बस्ती म्हणून जे असतात त्याचा उपयोग खूप छान पद्धतीने होतो आणि झीज लवकर भरून यायला मदत होत असते. हे जर ऑटोइम्युन डिसीज असेल, वातरक्त असेल, तुम्हाला गाऊट असेल त्याच्यामुळे गुडघे दुखी आहे, तुमच्या गुडघ्यांना सूज आहे, आम वातासारखा आजार आहे, रुमॅटिझम आहे, अशामुळे जर गुडघे दुखी असेल तर तिथे आपल्याला बस्ती करत असताना पाचन बस्ती आवश्यक आहेत, तिथे वैतरण बस्ती आवश्यक आहेत. नको असणारे टॉक्सिन्स जे गुडघ्यांमध्ये गेलेले आहेत ते तिथनं बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्याला ही चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पंचकर्म करत असताना गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये बस्ती ह्या ट्रीटमेंटला खूप जास्त महत्व राहतं. अनन्यसाधारण महत्व आहे. ज्यांच्यामध्ये तर गुडघेदुखी मोठ्या प्रमाणात आहे आणि ऑपरेशन पर्यंतची वेळ आहे तिथे तर ते पुन्हा पुन्हा करणं आवश्यक आहे. आणि नुकतीच तुमची सुरुवात आहे, गुडघे कधीतरी दुखतायत, नेहमी दुखत नाहीयेत, जास्त चालल्यानंतर त्रास होतो किंवा बरंच एक्झर्शन झाल्यानंतर गुडघे दुखतात, अशा वेळेला सुद्धा जर तुम्ही पंचकर्म बस्तीसारखे करत राहिलात तर पुढे आजार वाढत न जाता आत्ताच तो आजार पूर्ण बरा व्हायला त्यांनी मदत होत असते.
1: बरोबर श्रोते, हो गुडघे दुखीविषयीची अजून अधिक माहिती आपण घेणारच आहोत, पण त्याआधी डॉक्टर सत्येन गुजर यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक आपण जाणून घेऊया. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. डॉक्टर, तुम्ही बस्तीबद्दल सांगितलं पण पंचकर्म म्हणजे त्यातच पाच इतर कोणती कर्म आहेत की ज्याचाही गुडघेदुखीसाठी उपचार म्हणून चांगला उपयोग होतो?
0: जे आपण आता गुडघे दुखीसाठी बघितलं की सगळ्यात महत्वाचं पंचकर्मापैकी बस्ती ही प्राधान्याने केली जाणारी चिकित्सा आहे की सर्व प्रकारच्या गुडघेदुखीच्या आजारांमध्ये आपल्याला ती करणंही आवश्यकच आहे. रादर केलं तर जास्त चांगलं राहील. असं नाही की गुडघेदुखीचा पेशंट आला तर आपल्याला बस्ती किंवा पंचकर्म केलीच पाहिजे तरच ट्रीटमेंट होते अशी गोष्ट नाही. पण शास्त्रानुसार आयडियली तो पूर्ण बरा होण्याच्या दृष्टीने ते गरजेचं आहे. पण इतरही अनेक पंचकर्म उपचार आहेत ज्याचा गुडघेदुखीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. त्यातली दुसरी जी प्रोसेस आहे ती म्हणजे जानुबस्ती. ज्यांचा संधिवाताचा त्रास आहे, झीज जास्त प्रमाणात झालेली आहे, अशा पेशंटमध्ये जानुबस्तीचा उपयोग खूप चांगला होतो. गुडघ्यांच्या भोवती उर्दाचं पाळं तयार केलं जातं आणि औषधयुक्त तेलं त्याच्यामध्ये ठेवली जातात की जे आतपर्यंत पोहर होत असतात सांध्यांपर्यंत आणि स्वाभाविक वंगण भरून येणं, तिथलं वाताचं प्रमाण कमी होणं, लुब्रिकेशन होणं, स्नेहन होणं त्या सांध्याचं, त्यामुळे तिथला वात कमी होऊन दुखणं कमी होणं हा प्रकार जानू बस्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. तो संधिवाताच्या पेशंटमध्ये, झीज झालेल्या पेशंटमध्ये ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. जानुधारा नावाचं जे पंचकर्म आहे त्याचा उपयोग सुद्धा अशा पेशंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. दुसरे पत्रपोट्टली स्वेद नावाचा प्रकार आहे किंवा पिंडस्वेद नावाचा प्रकार आहे. म्हणजे जे वातघ्न औषधं असतात त्यांची पत्र आणून म्हणजे त्यांची पानं आणून ती बाफवली जातात घेतात आणि त्याची पोटली तयार करून त्याचा शेक दिला जातो.
1: अच्छा,
0: त्याचा गुडघ्यांना शेक दिला जाणार किंवा भात एका बाजूला तयार केला जातो, इतर औषधं त्याच्यामध्ये मिक्स केली जातात आणि त्या भाताची पोटली बांधून त्याचा शेक दिला जातो. ज्यांना आमवात आहे, वातरक्त आहे, ठणका खूप जास्त आहे, गुडघे चालताना आखडले जात आहेत, सूज जास्त प्रमाणात येते, गुडघ्यामध्ये पाणी झालेलं आहे, अशा

0: मध्ये ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पत्रपोटली आणि पिंडस्वेद हे दोन्ही पंचकर्म उपचार हे खूप महत्वाचे होत असतात. आणि त्याच्याबरोबरच अजून एक चिकित्सा जी पंचकर्मातली महत्वाची गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये केली जाते ती म्हणजे रक्तमोक्षण होय. ज्यांना आमवात किंवा वातरक्त सारखा आजार असतो, नको असणारे टॉक्सिन शरीरात खूप साठून राहिलेले आहेत आणि ते रक्ता थ्रू सांध्यांपर्यंत येत आहेत म्हणून गुडघे दुखतात, त्या सार्वदेहिक रक्तमोक्षण करणं म्हणजे अशुद्ध जे टॉक्सिन्स रक्तात साठून राहिलेत ते अशुद्ध रक्तच रक्तमोक्षण करून काढून घेणं, ह्याचे रिझल्ट खूप छान मिळतात. आमवात आणि वातरक्तच्या पेशंटमध्ये त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. स्पेसिफिक गुडघ्यांच्या सूज आली आहे, गुडघ्यांचे स्पेसिफिक पॉईंट जास्त प्रमाणात दुखतायत, अशा वेळेला जळवा लावू नये, ह्याचा उपयोग पण खूप चांगला होतो. ते स्थानिक रक्तमोक्षण झालं, सार्वदेहिक रक्तमोक्षण करून रक्त काढून घेणं हा एक प्रकार झाला, आणि स्पेसिफिक त्या गुडघ्यांवर किंवा त्या सांध्यांवर जळू लावून जिथे जिथे जास्त ठणका आहे, स्पेसिफिक पॉईंट जास्त दुखतायत, तिथे जळवांचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. जिथे लिगामेंट इंजुरी जास्त प्रमाणात असते, लिगामेंट इंजुअर झालेला आहे, तुटलेला आहे, काही काही दोऱ्या तुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे चालताना मुव्हमेंट करताना त्रास होतोय, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला जळवांचा उपयोग खूप छान पद्धतीने होत असतो.
1: बरोबर आहे. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता, आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045, 8390902045, आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. म्हणजे थोडक्यात या चार भागामध्ये डॉक्टर तुम्ही गुडघेदुखी, त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची अगदी खूप विस्तृत आणि सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या आठवड्यात आपण वेगळा विषय आपल्या श्रोत्यांसमोर मांडूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20. बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाईवरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय.
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूस सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा. लय खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20.
2: श्रोता नमस्कार. बापूस सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
2: सर, बापूस सर्व्हिसेस तर्फे आता गेली 35 वर्षांहून अधिक काळ पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली जाते. पुण्यामध्ये, पुण्याबाहेरही काही ठिकाणी आपल्या सर्व्हिसेस आहेत. आणि या सगळ्याबद्दल तुम्ही विश्वासार्हता कशी जपली आहे ग्राहकांची, तुमच्या सेवेची काय पद्धत आहे याबद्दल तुम्ही बोलता आहात.
6: आता याच्यामध्ये कसं आहे की आपण जे काही फीचर देतो किंवा आपण ज्याला म्हणतो की हे आपले असलेले लोकांना सेवा देण्याचा जो मागचा हेतू जो आहे, त्यातले जे फीचर आहेत ते म्हणजे कसे आहे की आपण नियोजन करतो. आपण एका उगीच पाणी वाया घालवत नाही. आपण पहिले वर्षाकी स्वच्छ करतो, खालचं पाणी नंतर वरती पंप करतो, नंतर खालची घेतो. आणि आता तुम्ही बघाल की पाण्याचं जो काही आधीसारखं जे पाणी होतं त्याचं प्रमाण आता तसं कमी झालंय. त्यामुळे स्वाभाविकरित्या की नियोजनावरती जास्त भर पाहिजे. म्हणजे आपण गेलो आणि पाणी फेकून दिलं मग काही उपयोग नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हा पहिला भाग, तो आपला पहिला फीचर सगळ्यात महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट कशी

0: की इकॉनॉमिकल होण्याकरता मशीन क्लिनिंग का मॅन्युअल क्लिनिंग अशी एक दोन द्विधा मनस्थिती ग्राहकाची असते. बऱ्याच वेळा काय होतं की टाक्या छोट्या असतात ना, तर तिथं प्रेशर क्लिनिंगचा तसा उपयोग होत नाही. लोकांची मानसिकता असते की तुम्ही नाही का अमुक मशीननी करा, तमुक मशीननी करा, पण आपल्या टाक्या जर अतिशय लहान असतील तर तिथं आपण जे मॅन्युअली करतो त्याचं समाधान जास्त आहे. टाक्या जेव्हा मोठ्या असतात, खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात, आणि मग त्या वर्षानुवर्ष स्वच्छ नसेल केल्या, तर तिथं प्रेशर क्लिनिंगचा आपल्याला उपयोग होतो त्याच्यामध्ये. आणि दोन महत्वाच्या फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये की जेव्हा टाक्या या जुन्या होतात किंवा जुन्या झालेल्या असतात, तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा प्रेशर क्लिनिंग करतो तर त्याचे पापुद्रे निघणं, टाक्यानंतर कालांतराने वॉटरप्रूफिंग करता येणं, हे सगळे सुद्धा फॅक्टर तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे त्याची इकॉनॉमी सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे काय आपण कॉस्टला स्वच्छता मेंटेन करतोय ते लॉंग टर्म बेसिसवरती त्याचा उपयोग आहे का शॉर्ट टर्म बेसिसवरती आहे, का आपण कुठल्या याला बळी पडतोय आकर्षणाला की बाबा हे पद्धतीचं काम आम्ही देऊ शकतो, त्या पद्धतीचं काम देऊ शकतो. तर इतक्या वर्षाचा अनुभव आपल्याला हे सांगतो की त्या स्वच्छ असणं जास्त महत्वाचं आहे. चक्काचक आणि स्वच्छता याच्याबद्दल आपण मागच्या पण चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल तर, की चक्काचक जरी झाली नाही तरी स्वच्छता महत्वाची आहे. म्हणजे आपण जे केमिकल्स वापरतो त्याच्यात टाकी ती मेंटेन राहणं आणि काही काळ तरी आपल्याला नाही का स्वच्छतेसाठी उपयोग पडणं
1: महत्वाचं आहे. याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रुफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. संदीप सर, तुम्ही सांगताय खूप महत्वाचा मुद्दा की टाकी नुसती चकचकीत असणं आणि ती खरंच स्वच्छ असणं अजून यात फरक आहे, याबद्दलच सांगा.
0: आता याच्यामध्ये तुम्ही तर बघाल की लोकांना स्वाभाविकरित्या की एखादं काही मशीन आलं किंवा एखादं काही लोकांनी आणली मशीन तर लोकांना असं वाटतं की आता खूपच छान होणार आहे. म्हणून मी उलट सांगतो की नाही का मशीनचा खरंच वापर आहे का आपल्याकडे, त्याचा उपयोग आहे का, हे तपासणी करून आपण केलं तरी जाऊ शकतो. म्हणजे स्वाभाविकरित्या की कारण त्याचे परत चार्जेस आहेत वेगवेगळे. मशीन्स अशा काही खूप कॉस्टली आहेत असं प्रकरण नाही आहे, पण आपल्याला त्याची गरज आहे का आपल्या टाकीला, हा पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला स्वाभाविकरित्या फोटोमधून आपल्याला कळतं की आपल्या टाकीची परिस्थिती काय त्याच्यामध्ये, की खरंच ही टाकी जुनी झाली आहे का काय वगैरे. त्यामुळे मॅन्युअल का मशीन हा चॉईस ग्राहकांनी करणं अतिशय गरजेचं आहे कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं करताना त्याच्यामध्ये. बापू सर्व्हिसेस असं सांगतं की आपण इतक्या वर्षाचा अनुभव आपल्याला असं सांगतो की आपण ज्या टाकीची गरज आहे ती ते फीचर घेणं एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं ते जास्त महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर नियोजन, इकॉनॉमी, दुसरं म्हणजे आपण जे काही काम झालं त्याचे आपण फोटोज प्रोव्हाइड करतो लोकांना, त्याच्यानंतर मग त्याच्या त्या ज्या क्षमता असतात टाक्यांच्या त्या आपण केल्यानंतर आपल्याला त्या क्षमता कळतात आणि ते दरपत्रक ठरतं. बऱ्याच वेळा काय होतं की क्षमता कशी काय वगैरे याच्यावरती तफावत येते, पण आपण जेव्हा जातो तर आपण ग्राहकाला ही माहिती देतो की ही क्षमता आहे, हे दरपत्रक आहे, तर हे आपले फीचर्स आहेत. आणि विश्वासार्हता, आपला माणूस जो आहे तो विश्वासू आहे, त्याचा मेडिकल चेकअप आहे, त्याचा विमा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एखाद्या संस्थेला जसं आपण म्हणतो की या माध्यमातून आपण सेवा देण्याची व्यवस्था करतो, नाहीतर अन्यथा एवढी मोठी रिस्क होऊ शकते. एवढ्या उंच टाक्या असतात, खोल टाके असतात, मोठे असतात, तर ती रिस्क घेऊन आपण आपल्याला शक्यच नाहीये काम करणं त्याच्यामध्ये. त्याच्या विमा असलेला हा अधिक चांगला,
1: म्हणजे कर्मचाऱ्यांचा विमा,
0: कर्मचाऱ्यांचा विमा त्याच्यामध्ये अशी परिस्थिती.
1: या टाकी स्वच्छतेबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे टाक्या किती वेळा, किती फ्रिक्वेंटली आणि कशा काय मटेरियल वापरून धुतल्या जातात.
0: आता तुम्ही बघाल की याच्यामध्ये केमिकल्सचा वापर सर्रास लोक करतात आणि वापर करताना त्या चकाचक का तिकडचा बॅक्टेरिया किल करण्याकरता, असे दोन फॅक्टर्स महत्वाचे आहेत. आपण जे करतो ते बॅक्टेरिया किल करण्याकरता किंवा कुठलंही त्याच्यामध्ये जे काही वॉटरबॉर्न डिझीज होऊ नये याच्याकरता काय होऊ शकतं, त्याच्या काळजी घेऊन वापरलेले केमिकल असतात आणि ते वेल टेस्टेड असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याचा उपयोग हा महत्वाचा त्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हणलं की वर्षातून तुम्ही 3 वेळा जर हे मेंटेन केलं तर आपल्याला त्याचा उपयोग लॉंग टर्म बेसिसवरती होऊ शकतो. तुम्ही जर बघाल की आजारपणाचा जो काही एक भाग आहे आणि त्याच्यावर असणारा आपला खर्च जो आहे आणि मेंटेनन्सचा जो खर्च आहे याचा खर्च अतिशय कमी आहे.
1: ओके,
0: म्हणजे स्वाभाविकरित्या पाणी बंद होऊ नये याच्याकरता टाक्या स्वच्छ करायच्या नाही असा एक लोकांचा हेका असतो, नाही असं नाहीये, ते खूप स्वाभाविक आहे. कारण आम्ही येणार म्हणल्यानंतर पाणी बंद होणार असं एक बॅक ऑफ द माइंड लोकांच्या असतं की आता पाणी आज मिळतं का नाही. पण मी जसं म्हणलं ना की 30-35 वर्षाचा अनुभव घेऊन आपण ज्या उतरतो या क्षेत्रामध्ये परत काम करायला, तर आपल्याला असं कळतं की बाबा नियोजन पहिलं आपण गेल्यानंतर लोकांना पाणी मिळणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा

0: बाहेर जातो सोसायटी किंवा तिथून आपण बाहेर पडतो काम झाल्यानंतर, तर लोकांचं पाणी मिळणं गरजेचं आहे, नंतर नुसती स्वच्छता होईल असं होईल, तर ते आपण सगळं मेंटेन करतो, पाणी देण्याची व्यवस्था करतो. आणि आपले फोन चालू असतात दुसऱ्या दिवसा दिवशी, आपण विचारतो देखील त्याच्यामध्ये की सगळं ठीकठाक आहे का नाही.
1: म्हणजे सर्व्हिस दिल्यानंतर पुढे त्याचा फॉलोअप पण घेतला जातो.

0: ठीक
1: अच्छा,
0: आहे
1: म्हणजे
0: मॅरिज.
1: सर्व्हिस दिल्यानंतर
0: एक्झॅक्टली
1: पुढे त्याचा फॉलोअप पण
0: फॉलोअप
1: तसा
0: पण होतो
1: घेतला
0: त्याने.
1: जातो. हे
0: एक्झॅक्टली
1: 1921 9822 91320. आमची वेबसाईट www.बापूतसर्व्हिसेस.com. बापूत सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात संदीप पोद्दार सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गण झाल्या.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: लता, कशी भांडी घासलीस? खरकट सुद्धा नीट निघालं नाही. जरा स्वच्छ काम कर.
2: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
0: काय?
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या.